0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतों, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस स्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतों, एक वाजले आहे अँड येस, नेहमीप्रमाणे पावणे दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे। तेव्हा श्रोतों, तुम्ही मला आमची साथ द्या, ट्यूनिंग करा आजच्या या संगीतमय प्रवासात। आज आहे शनिवार, खूप सुंदर शनिवार आहे आज, आनंदाचा वार, वीकेंडची सुरुवात झाली आहे।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: प्रत्येक दर्शकांनो तुमचे खूप खूप स्वागत या संगीतमय प्रवासात. काही शेवटच्या गाण्यांसोबत मी असणार आहे लाईव्ह टिल 1:45 PM. श्रोतनो काही गाणी अशी असतात जी फक्त कानांनाच नाही तर मनालाही शांत स्पर्श करून जातात. बाहेरचे जग कितीही गोंधळलेलं असलं तरी एखादं निवांत गाणं मनाला सुखावून जाते. या क्षणी अशीच एक गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत, ठिकन फ्रॉम द मूवी गांधी टॉक्स, आनंदी जोशी अँड अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजात. शनिवारच्या या निवांत वातावरणात ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: श्रोत्यांनो, या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात असा बेभान हा वारा। आजच्या या शनिवारच्या निवांत मैफिलीत श्रोत्यांनो आपण हिवाळ्याचे स्वागत करूया। येस, हवेमध्ये आता हलकासा गारवा जाणवायला लागलाय श्रोत्यांनो। हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे, तेव्हा या हिवाळ्याच्या सुरुवातीत परफेक्ट ट्रॅक हिवाळ्याचे स्वागत करण्यासाठी असा बेभान हा वारा, याचा आस्वाद घ्या आणि आमचे साथ देत राहा पावणे दोन पर्यंत।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रुतींनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। 1:20 झाली आहे अँड 1:30 मी तुमची साथ देणार आहे ऑन दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून। श्रुतींनो आज अनेक लोकांसाठी भटकंतीचा दिवस आहे, तेव्हा या क्षणी तुम्ही बाहेर आहात, एनी वे यू आर, ट्युनिंग करा, आमची साथ द्या, काही शेवण्या गाण्यांचा आस्वाद घ्या अँड या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत स्पेशली नेक्स्ट रॉक रोहित राऊत यांच्या सुमधुर आवाजात, याचा आस्वाद घेऊया।
3: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची,

मित्रांच्या पार्ट्यांमध्ये आणि थंडीच्या गारठ्यामध्ये सगळीकडे तू दिसतेस. हे जग खूप छोटं वाटतं, त्यात तू नसतेस. साले ब्लँकेट खूप मोठं वाटतं.

त्या दिवसा गच्चीवर उन्ही खेळून खेळून दमतात आणि रात्री झोपायला माणसंच माणसं जमतात. तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हॅलो अगेन श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। रेडिओ मॉरिशसवर आपण आहात शिरीसोबत। स्वरतरंग कार्यक्रम चालू आहे, या क्षणी 1:30 वाजले आहेत अँड फक्त 15 मिनिटे राहिले आहेत। 1:45 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे। तेव्हा श्रोतनो, तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आज आमच्यासोबत। आजचा हा संगीतमय प्रवास, आजचा हा छान सुंदर शनिवार एन्जॉय करा काही श्रवणीय गाण्यांसोबत। तसेच श्रोतनो, आज आहे शनिवार, वीकेंडची सुरुवात झाली आहे, तेव्हा या क्षणी दणक्यात कार्यक्रम चालू ठेवूया। ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, टेकन फ्रॉम द मूवी गर्ल्स, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा आमची साथ देत राहा शेवटपर्यंत. या क्षणी पटकन ऐकूया एक्स्ट्रा कथिकन फ्रॉम द मूवी रंपात. बिला शिंदे, रोहित राव यांचे सुमधुर आवाजात, तेव्हा याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: याक्षणीय कुया शिवते चे गाणे रोहित राउत सोनाली सोनावने यांच्या आवाजात याच गाणेने कार्यक्रमाची सांगता होत आहे. थँक यू व्हेरी मच ट्यूनिंग केल्याबद्दल, आमची साथ देण्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट सॅटरडे. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: On the hour, every hour. Radio Marches.
1: रसिक मंडळी, नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः च्यून इन करत आहात ऑन योन AM2. रसिक मंडळी, या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा मंगल आरंभ करूया. दीपा आणि स्त्रियांच्या कलाकारांच्या सुमधुर आवाजात ऐकूया मंगल.

रसिक म्हणूया मराठी गीतांचा बहर चालूच ठेवूया. हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळी यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया, प्रेमाचं वातावरण निर्माण करूया, प्रीतीच्या नाद खुला आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा EM2 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. येस, बॅक टू द ओल्डीज. रुपेरी वाळूत याचं रिमेक व्हर्शन आहे. अभिजित सावंत आणि विश्वजा यांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया.

रसिक म्हणू या कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत कोकणामध्ये, कारण कोकणाची माणसे साधी बोली. याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. रोहित राऊत यांचे समुद्र आवाजात आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.